सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026 सकाळची 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राच्या या सभेला आता मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

0: विभाजित थे ललित की दृष्टि, सोनू निगम और कविता कृष्णमूर्ति की आवाजें। फिल्म का नाम था वास्तव। कार्यक्रम जारी रहेगा संतराल के बाद।
1: तीन ही कॉलेज ला
2: काळजी करू नकोस।
1: फीस पाहिल का? काय कसं आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन।
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच,
1: तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
5: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
6: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
7: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
6: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
7: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
6: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
7: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
5: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
6: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

FM बँड 100.6 MHz वर आपण ट्यून केलंय विविध भारतीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, ऐकवित आहोत नाट्यरंग कार्यक्रम.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांनीच गायलेलं पुण्य प्रभाव नाटकातलं पद आपण ऐकलं. यानंतर ऐकवित आहोत कुलवधू नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं म गो रांगणेकर यांचं नाट्यपद. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं म गो रांगणेकर यांचं हे नाट्यपद गायलं होतं ज्योत्स्ना भोळे यांनी आणि नाटकाचं नाव होतं कुलवधू. यानंतर ऐकवित आहोत विनायकराव पटवर्धन यांच्या आवाजात कान्हो पात्र नाटकातलं पद.

गोविंदराव टेंभे यांची ही रचना गायली होती पंडित प्रभुदेव सरदार यांनी आणि नाटकाचं नाव होतं पटवर्धन. नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मानापमान नाटकासाठी सुरेश वाडकर यांच्या आवाजात अप्पा वढावकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाट्यपद.

मानापमान नाटकासाठी सुरेश वाडकर यांच्या आवाजात अप्पा वढावकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाट्यपद आपण ऐकलं. यानंतर ऐकवित आहोत प्रसाद सावकार यांच्या आवाजात घनश्याम नयनी आला या नाटकातलं पद. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

या गीताबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. FM बँड 14.6 MHz पर विविध भारती का ये नागपूर केंद्र है. प्रस्तुत है मिश्र संगीत.

0: हिमेश रेशमिया ने गाया और संगीत से सवारा। समीर का लिखा गीत आप सुन रहे थे। इसी गीत के साथ मिश्र संगीत का ये कार्यक्रम संपन्न होता है। ये कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती के नागपुर केंद्र से। FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ और विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत। ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील। त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG पुनर्परीक्षा उद्या होणार आहे। या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था NTA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षाच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला। यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली। काँग्रेसने असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्याचं ठाकरे यांनी खंडन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्यात विविध धरणांमध्ये आणि तलावांमध्ये साचलेला गाळ आता शेतकऱ्यांच्या प्रगतीचं साधन बनलाय। जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक करण्यासाठी शासनातर्फे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना राबवली जाते। अकोला जिल्ह्यात या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपूर केंद्र। प्रस्तुत है कार्यक्रम विशेष मधुमालती। विशेष मधुमालती कार्यक्रम सुनने वाले सभी दोस्तों को मेधा का नमस्कार।

0: ए.आर. रहमान ने संगीत से सवारा और हरिहरन ने गाया। पी.के. मिश्रा का लिखा गीत आप सुन रहे थे रोजा फिल्म से। दोस्तों लेते एक छोटा सा कमर्शियल ब्रेक।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळण वळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
2: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।

0: इसी गीत के साथ मैं आपकी दोस्त मेधा आपसे इजाजत चाहती हूँ. नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अर्थात उद्या 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी वायुसेना, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, त्याचवेळी स्वतःभोवती देखील फिरत असते. सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण तर स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेला परिवलन म्हणतात. मात्र पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशानं कललेला असलेला दिवस आणि रात्र यातील काळामध्ये अंतर असतं आणि ते सतत बदलत राहतं. या परिक्रमेत 21 जून अर्थात उद्याचा दिवस 13 तास 13 मिनिटांचा राहील. यामुळे 21 जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस हा मानला जातो. अकोला राज्यात जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून नगराध्यक्षपदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी 75 उमेदवार रिंगणात आहे. 17,933 मतदार संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार आहे. दरम्यान अकोट नगर परिषद प्रभाग क्रमांक 4 मधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. अमरावती ग्रामीण हद्दीतील बरेच वाहन चालकांनी त्यांच्या दुचाकी वाहनांना विशेषतः बुलेट गाड्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मॉडिफाईड सायलेन्सर बसवून किंवा सायलेन्सरमध्ये कटआउटचा वापर करून सायलेन्सरचा आवाज थेट बाहेर काढून फटाक्यांसारखा आवाज येईल अशी रचना केली होती. अशा 150 दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अकोल्यात जागतिक सिकल सेल दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला आणि शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रभात फेरीचं आयोजन काल करण्यात आलं. सिकल सेल रोग ओळखा, तपासणी करा, निरोगी भविष्य घडवा या संदेशासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी रक्तदानाचं महत्व अधोरेखित करत रक्तदान करा, जीवन वाचवा, तसंच रक्तदान हेच महादान अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. 12 बजने को है कुछ ही पल में दिल्ली केंद्र से हिंदी समाचार.
2: भारतीय देश की सुरीली धड़कन, कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

0: माहिती आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. आता सविस्तर बातम्या. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे. 210 जास्त इंडियन मिशन्सच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहे. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. दरम्यान ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतातील तसंच जगभरातील लोकांना योग दिनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि योगाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करण्याचं आवाहन केलं.
1: 21 जून को आंतरराष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है. ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहां के संस्कारों का हिस्सा रहा है. मैं ओडिशा की धरती से, पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूं, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलंय. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएसयुक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, राजनांदगाव, बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलाय. अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेसेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,083 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बस सेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे.

0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असून एल निनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आज नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसंच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1,609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीठीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. 1 ते 20 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचे मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585
3: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्स वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळची 6:15 झालेली आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आणि तृषालीचा नमस्कार. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक कविता होत सुरेश वाडकर यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे प्रवीण दवणे यांची, अजय अतुल यांचं संगीत आहे.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या स्वरात. श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना होती. अविनाश विश्वजीत यांचं संगीत होतं.

आटापिटा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. गिरीश साळवी यांची शब्दरचना होती, संजीव कोहळी यांचं संगीत होतं.

रोहित राऊत यांच्या स्वरात बोर्ड्स 4 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ए आर माने यांची गीतरचना होती, धनश्री गंतारा यांचं संगीत होतं. कार्यक्रमात यानंतर एक कविता होत, चीटर या चित्रपटातलं गीत सोनू निगम आनंदी जोशी यांच्या स्वरात. अखिल जोशी यांची शब्दरचना आहे, अभिजित नार्वेकर यांचं संगीत आहे.

चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची गीतरचना होती, अजय अतुल यांचं संगीत होतं.

रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या युगलस्वरात गुलमोहर या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलात. गजेंद्र अहिरे यांची शब्दरचना होती, रूप कुमार राठोड यांचं संगीत होतं.

0: ही पोरगी कुणाची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत बेला सुलाखे उत्तरा केळकर यांच्या स्वरात. मंगेश कुलकर्णी यांची गीतरचना होती, अशोक पत्की यांचं संगीत होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सांजदरा कार्यक्रम इथे संपन्न करीत आहोत.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा,
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला,
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
2: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्झ वरून.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती आर्काइव्ज.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य कार्यक्रम यशवंत स्टेडियम इथं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका या अमृत महोत्सवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सकाळी 6:30 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे. नागपूर डिजिटल पत्रकार संघ NDPS ची पहिली बैठक आज सिव्हिल लाईन्स इथल्या प्रेस क्लब इथं पार पडली. बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विजय ठाकूर यांची अध्यक्षपदी, मुकेश हेडाऊ यांची सचिवपदी आणि प्रकाश रंगारी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. उन्मेष पवार आणि निलेश फरकाडे यांची उपाध्यक्ष, इम्रान शेख आणि गिरीश ठाकरे यांची संयुक्त सचिव तर दिव्येश द्विवेदी यांची संघटन सचिव म्हणून निवड करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरनं 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जुलै 2026 असून अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नई इथल्या MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 218 धावा करीत भारतापुढे जिंकण्यासाठी 219 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या भारतीय संघाच्या 15व्या षटकात बिनबाद 115 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात विदर्भात 6 ठिकाणी उष्णतेची लाट आली असून तापमान 38.8 ते 42.1 सेल्सिअसच्या दरम्यान होतं. ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 42.1 तर वर्धा इथं 41.7 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा आणि यवतमाळ इथं रात्री उष्ण वारे जाणवले. दरम्यान अशाच प्रकारचं उष्ण वातावरण विदर्भातील सर्वच पट्ट्यात 20 ते 23 जून दरम्यान राहणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं म्हटलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओ, शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला बस कुछ ही पलों में.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या जगभरात साजरा केला जाणार आहे. यंदाचा हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन असून निरोगी वृद्धत्वासाठी योग ही त्याची संकल्पना आहे. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पश्चिम बंगालमधील कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड रोड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 5:00 आयोजित केला जाणार आहे. नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम यशवंत स्टेडियम इथं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि नागपूर महानगरपालिका या अमृत महोत्सवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सकाळी 6:30 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उद्या सकाळी 7:30 क्रीडा संकुल रावसाहेब डी लक्ष्मीनारायण परिसर इथं आयोजित करण्यात आला आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं आज देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारनं घेतला असून महसूल विभागाच्या वतीनं राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना जाहीर केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं ही योजना सुरू झाली असून या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय पडीक जमिनी, नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट आणि उमेद माविम अंतर्गत येणाऱ्या ग्रामसंघांना नाममात्र 1 रुपया दरानं भाडेपट्ट्यानं दिल्या जाणार आहेत. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर आज खेळवण्यात आलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा आणि अंतिम सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 218 धावा करत भारतापुढे जिंकण्यासाठी 219 धावांचं उद्दिष्ट ठेवलं. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या भारतीय संघानं 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडीबाद 224 धावा करत अफगाणिस्तानवर सहज मात केली. भारतानं मालिकेतले 3 सामने जिंकले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओं बस कुछ ही पलों में हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे.

FM 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.